श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM 102.8 हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हे प्रसारण आपण जगभरात ऐकू शकता। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ, शके 1948, म्हणजे 7 जुलै 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आमच्या पहिल्या सभेत आपलं स्वागत आहे। सभेची सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीने।

0: उनकी बांसुरी की मधुर तान से मन का हर कोना झंकृत हो उठता है।
1: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आता सविस्तर बातम्या। मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं। या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला। राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला। येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं। ते म्हणाले,
2: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत। असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत। पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत। लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे। 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की ते काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा। कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे। आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही। ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू।
1: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं। हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला। त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं। त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ

0: बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई नवी मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर रायगड पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा सावित्री पाताळगंगा कुंडलिका भोगावती बाळगंगा उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण जावळी महाबळेश्वर वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं धबधबे तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
1: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात दुपारी 2 वाजता हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
0: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यांनिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा रतनवाडी घाटघर वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव श्रीगोंदा पारनेर जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहिल्यानगर.
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन लेखन मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: ये विविध भारती का मुंबई केंद्र है 102.8 FM और न्यूज ऑन AIR ऐप पर. अब आप सुन रहे हैं कार्यक्रम भूले बिसरे गीत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत. त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कार

पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत JASC बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता. त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर.
सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. भारत आणि इंडोनेशियाच्या युवा पिढीत कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, दूरसंचार आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमधलं तांत्रिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एका महत्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून या दोन देशांमध्ये स्टार्टअप सहकार्य आणखी दृढ करण्यासही सहमती झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्यासोबत आज झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर ते बोलत होते. या भागीदारीचा एक भाग म्हणून भारताची अग्रगण्य व्यवस्थापन संस्था IIM बंगळूर इंडोनेशियामध्ये आपलं कॅम्पस स्थापन करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोहोचले. तिथल्या राष्ट्रपती भवनात त्यांचं भव्य स्वागत झालं. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशिया प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. राज्यात सध्या सुमारे 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आलेली असताना पेट्रोल बाईक्सही सुरू करण्यात आल्यामुळे सरकारनं त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पण देशभर एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं त्यांनी सांगितलं. भविष्यात अशा बाईक टॅक्सींद्वारे तरुणांना रोजगार मिळण्यासोबत

0: तच सरकारलाही महसूल मिळावा यासाठी या बाईक्सकडून प्रतिदिन 5 रुपये महसूलापोटी आणि प्रति राईड 2% रक्कम जनकल्याण निधी म्हणून घेण्याची सरकारची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व लंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर पथकरातून सूट देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना आणि वारकरी तसंच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यान ढगफुटीचा धोका टळला असला तरी घाटमाथा तसंच नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. नाशिक शहरासह अन्यत्र रात्रीपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीचं वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यात दरड कोसळण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अतिधोकादायक भागातली परिस्थिती हाताळण्यासाठी इगतपुरी इथं राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं एक पथक तैनात करण्यात आलं आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान आज ढगफुटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानं सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. मात्र त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले परिसराकडे सरकल्याचं दिसत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावाच्या शेलारवाडीत काल रात्री उशिरा भूस्खलनाची घटना घडली. त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळला आणि घरातले तिघे जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी एका महिलेला वाचवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी साधना बांगर आणि कंत्राटी लिपिक पठाण मुजीब खान यासिन खान यांना 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं. क्षेत्रीय कामकाजासाठी भाडेतत्वावर पुरवठा केलेल्या वाहनाचं बिल काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. भारत आणि इंग्लंड संघात तिसरा T20 क्रिकेट सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10
1: गीतबहार हा मराठी चित्रपट.

0: सारे शहर।
1: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल। अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन। भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते। उभय देशांमधली ही भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले। परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले। या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील। इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल। तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं। अत्यावश्यक खनिज आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली।

0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांट कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
1: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 फाशी तर इतर 11 जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे

ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 गोलनं विजय मिळवणाऱ्या बेल्जियमबरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का, यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवास

असा प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं, त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे.
हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडी

सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिलं। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले। पुरामुळे नुकसान झालेल्या भागांचं महसूल विभागामार्फत तात्काळ सर्वेक्षण करण्यात येणार असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार घरांच्या पडझडीबद्दलची आणि इतर तातडीची मदत त्वरित पोहोचवली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली। मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे। गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली। हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोताओं, ये है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर प्रस्तुत है कार्यक्रम छाया गीत।

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या।

0: असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच अग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्त्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. 7ही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक

0: श्रोता, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम एक गीत। ये है FM 102.8 पर विविध भारती का मुंबई
1: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं

0: इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा। हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पॅसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है।
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते.

0: त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात, टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी दोन हात करेल. त्यानंतर व्हँकुवर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 लॉस एंजलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.8 पर श्रोताओं आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र. स्टूडियो की घड़ी में शाम के 8:15 होने वाले हैं. बढ़ते हैं हम अपने अगले कार्यक्रम की तरफ जिसका नाम है चित्रलोक.

102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात विविध भारतीचं मुंबई केंद्र. रात्रीचे 11 वाजले आहेत. आमची आजची सभा इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे याच मीटर्सवर. सोपर्यंत अनुमती द्या. शुभरात्री. जय हिंद.